0: ಇದುವರೆಗೆ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳನ್ನು ಕೇಳಿದಿರಿ. ಮತ್ತೆ 9:30 ನಂದನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳನ್ನು ಕೇಳಲಿದ್ದೀರಿ. ಆಕಾಶವಾಣಿ ಧಾರವಾಡ, ಸಮಯ 8:00 ಆಗುತ್ತಲಿದೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಸಮಾಚಾರ ಕೇಳುವಿರಿ ದಿಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರದಿಂದ.
1: ನೀಡುವ ಆನಗಲ್ಲ ಗುರುಸುತ ಸರಿಗಮಗಳ ಶಿವಯೋಗಿ.
2: ಸುನಿ, ಪಿಎಂ ಸೂರ್ಯ ಘರ್ ಮುಫ್ತ್ ಬಿಜ್ಲಿ ಯೋಜನಾ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಸುನಾ ಹೈ?
3: ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ಕಾ ಲಕ್ಷ ಸೋಲರ್ ಪಾವರ್ ಸೆ ಬಿಜ್ಲಿ ಬಿಲ್ ಜೀರೋ ಕರ್ನೆ ಕಾ ಭಿ ಹೈ.
2: इससे आपका घर सूर्य घर बन जाता है, माने बिजली बिल जीरो. और अतिरिक्त बिजली पैदा हुई तो बिजली ग्रिड को बेचकर पैसे भी कमा सकते हैं. तो बैठे क्यों हो, अभी रजिस्टर करो pmsuryaghar.gov.in पर.
4: हर घर सूर्य घर.
5: नमस्कार, आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं लवलीन निगम. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नई दिल्ली में म्यांमा के राष्ट्रपति ओ मिन ऑलाइन से वार्ता करेंगे. 10 राज्यों से राज्यसभा की 24 सीटों के लिए द्विवार्षिक चुनावों की अधिसूचना आज जारी की जाएगी. केंद्र उर्वरकों के संतुलित और सही उपयोग को बढ़ावा देने के लिए आज मध्य प्रदेश के रायसेन जिले से खेत बचाओ अभियान आरंभ करेगा. पश्चिम बंगाल के मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी आज 35 नए मंत्रियों को शामिल कर मंत्रिमंडल का विस्तार करेंगे. प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपुर का मुंबई में निधन. और क्रिकेट में रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु ने गुजरात टाइटंस को 5 से हराकर आईपीएल खिताब जीता. अब समाचार विस्तार से.

आयचे जायजू ही कार्यक्रमांतू सगळेकू स्वागत आणि नमस्कार. हाँ तुमगेले अंजली विल्सन मगेल बर्षीन असा नवीन महाले हे कार्यक्रम सादर करते असा. आयचे कार्यक्रमांतू के अनंत भट हेंगेल रचन पुत्तूर नरसिंह नायक हेंगेल गावपी.

म्हाका व्यंगेत घे म्हण हात वयर तूं करताले, म्हाका व्यंगेत घे म्हण हात वयर तूं करताले, हात तुजे पळोवन म्हजे काळीज वयर सरताले, माणकुले हात तुजे पोल्यार म्हजे पडटाले, माणकुले हात तुजे पोल्यार म्हजे पडटाले, तेन्ना मन म्हजे पिशे जावन अचकीत सुखान रडटाले, तेन्ना मन म्हजे पिशे जावन अचकीत सुखान रडटाले, गोऱ्या गोऱ्या पांयांक तुज्या पापी दीन दिसताली, गोऱ्या गोऱ्या पांयांक तुज्या पापी दीन दिसताली, तोंडांत बोट घालून पाळण्यान जेन्ना धूव म्हजी न्हिदताली, तोंडांत बोट घालून पाळण्यान जेन्ना धूव म्हजी न्हिदताली, मोव मोव घालाक तुज्या कुची कुची करीन दिसताले, मोव मोव घालाक तुज्या कुची कुची करीन दिसताले, पळोवन म्हज्या बायक आमच्या शेजाऱ्यांचे काळीज लेगीत लासताले, पळोवन म्हज्या बायक आमच्या शेजाऱ्यांचे काळीज लेगीत लासताले, लुबडी लुबडी उतरां तुजी आयकूंक कान आतुरताले, लुबडी लुबडी उतरां तुजी आयकूंक कान आतुरताले, बापायल्या छातयेक घट्ट धरून आपल्यो राती राती तूं सारताले, बापायल्या छातयेक घट्ट धरून आपल्यो राती राती तूं सारताले, जिवीत म्हजे सुखान भरतले.

0: लासताले, पळोवन म्हज्या बायक आमच्या शेजाऱ्यांचे काळीज लेगीत लासताले. लुबडी लुबडी उतरां तुजी आयकोंक कान आतुरताले, लुबडी लुबडी उतरां तुजी आयकोंक कान आतुरताले. बापायल्या छातयेक घट्ट धरून आपल्यो राती राती तूं सारताले. बापायल्या छातयेक घट्ट धरून आपल्यो राती राती तूं सारताले. जिवीत म्हजे सुखान भरतले अशें केन्नाच हांवें चिंतूं नासलें. जिवीत म्हजे सुखान भरतले अशें केन्नाच हांवें चिंतूं नासलें. देवान घरा घरांत दिवचे एक बाय तुजे आसले. देवान घरा घरांत दिवचे एक बाय तुजे आसले. मुखाली कविता मातशी आसुया. तुजे केस म्हटल्या गंधदाट जंगल, तुजे केस म्हटल्या गंधदाट जंगल, तातूंत गव्यारेड्याची दंगल. तुजे केस म्हटल्या गंधदाट जंगल, तातूंत गव्यारेड्याची दंगल. चड जाल्या म्हण हांवें एक काडून मारलो, चड जाल्या म्हण हांवें एक काडून मारलो, दुसरो तुवें धरून खालो, दुसरो तुवें धरून खालो. काळींग म्हणटा कोयत्याक घाल एक घाव, काळींग म्हणटा कोयत्याक घाल एक घाव आनी कर दोन तुकडे. म्हजे रगत पिवन लेगीत तोंड तुजे वांकडे ते वांकडे, म्हजे रगत पिवन लेगीत तोंड तुजे वांकडे ते वांकडे. यो रे सायबा बेगीन यो, यो रे सायबा बेगीन यो, आमचे गर्मेन जाले हाल. कडकडीत वतान भोवून भोवून करपले म्हजे गाल, कडकडीत वतान भोवून भोवून करपले म्हजे गाल. तुवें केला मोग, तुवें केल्या मोग, हांवें केलें नाटक. तुजें जाल्यार नाल्ल आनी म्हजें कितें आटक. तुवें केल्या मोग, हांवें केलें नाटक. तुजें जाल्यार नाल्ल आनी म्हजें कितें आटक. काळ्या काळ्या केसांत तुज्या आसलो एक रोज, काळ्या काळ्या केसांत तुज्या आसलो एक रोज. वास घेवया म्हूण लागीं गेल्यार काट्याक लागलो नोज, वास घेवया म्हूण लागीं गेल्यार काट्याक लागलो नोज.
1: मारुती डी नायक रामनगर हेंगेल कविता वाचन ऐकतो आशिले.
2: आता अजित कडकडे हेणी सांगिले एक पद उदय भेंब्रो हेंगेले रचना.

0: चारू आपूर्ति बनाए रखने के लिए सभी खुदरा दुकानों पर पेट्रोल और डीजल की आपूर्ति में सक्रिय रूप से लगी हुई हैं। वित्तीय सेवा विभाग के संयुक्त सचिव मनोज मुत्तथिल अयप्पन ने बताया कि सरकार ने पश्चिम एशिया में चल रहे संघर्ष से प्रभावित व्यवसायों को सहायता प्रदान करने के लिए आपातकालीन ऋण गारंटी योजना को मंजूरी दे दी है। इस बीच सरकार ने उन फर्जी ईमेल का खंडन किया है जिसमें एलपीजी डीलरशिप और डिस्ट्रीब्यूटरशिप देने का दावा किया गया है। पत्र सूचना कार्यालय की तथ्य जांच इकाई ने बताया कि info@lpgvitarakchayan.in पते से भेजे गए ईमेल फर्जी हैं। भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन ने आज नई दिल्ली में पार्टी के वरिष्ठ पदाधिकारियों और कार्यकर्ताओं के साथ बैठक की। बैठक के बाद संवाददाताओं से बातचीत में पार्टी प्रवक्ता डॉ संबित पात्रा ने बताया कि बैठक में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व वाली केंद्र सरकार के 12 वर्ष पूरे होने, संगठन के विस्तार और समाज के विभिन्न वर्गों तक पार्टी की पहुंच बढ़ाने के लिए भविष्य की योजनाओं पर चर्चा की गई। पश्चिम बंगाल में आज मंत्रिपरिषद का विस्तार किया गया। राज्यपाल आरएन नवी ने कोलकाता के लोकभवन में 35 मंत्रियों को शपथ दिलाई। गृहमंत्री अमित शाह ने मंत्रिमंडल में शामिल हुए नए मंत्रियों को बधाई दी। उन्होंने सोशल मीडिया पोस्ट में कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के मार्गदर्शन और पश्चिम बंगाल के मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी के नेतृत्व में बनी डबल इंजन सरकार में नई टीम पूर्ण समर्पण, प्रतिबद्धता और जनसेवा की भावना के साथ काम करेगी। राजस्थान, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश, ओडिशा और तटीय आंध्र प्रदेश में कल तक के लिए गरज के साथ तूफानी मौसम का ओरिएंट अलर्ट जारी किया गया है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणी धारवाड़ा। ಇಂದಿನ ನಮ್ಮ ನಿಲಯದ ಪ್ರಸಾರ ಕಾರ್ಯ ಮುಗಿಸುವ ಮುನ್ನ ನಾಳೆ ಬೆಳಗ್ಗೆ ನಮ್ಮ ನಿಲಯದಿಂದ ಬಿತ್ತರವಾಗುವ ಪ್ರಮುಖ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಹೇಗಿವೆ? 6:05 ಭಕ್ತಿ ಸಂಗೀತದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ವಂದನ, 6:25 ಕಲ್ಪನಾ ಹೆಗಡೆ ಅವರಿಂದ ಚಿಂತನ, 6:30 ರೈತರಿಗೆ ಸಲಹೆಗಳು, 6:35 ಜನಪದ ಸಂಗೀತ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಅಡವಿ ಸೋಮಾಪುರದ ಮುತ್ತಪ್ಪ ಚಿನ್ನಪ್ಪ ಅಂಗಡಿ ಹಾಗೂ ಸಂಗಡಿಗರಿಂದ ಲಾವಣಿ ಪದ, 6:50 ಕೆಎಲ್ಎಸ್ ವಿಡಿಐಟಿ ಪ್ರಾಯೋಜಿತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗಾಗಿ ತಂತ್ರಜ್ಞಾನ, ಪ್ರಸ್ತುತಿ ಮಾಯಾ ರಾಮನ್, 7:15 ವಚನಾಮೃತ ಸಾಪ್ತಾಹಿಕ ಸಂಚಿಕೆ ಕೇಳುತ್ತೀರಿ, ಪ್ರಸ್ತುತಿ ಶರಣಬಸವ ಚೋಳಿನ್, ಪ್ರಾಯೋಜಕರು ಶ್ರೀ ಬಸವೇಶ್ವರ ಪೀಠ ಕರ್ನಾಟಕ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಧಾರವಾಡ, 7:45 ಸಮಗ್ರ ಆರೋಗ್ಯಕ್ಕಾಗಿ ಯೋಗ ಪ್ರಾಯೋಜಿತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೇಳುತ್ತೀರಿ, ಪ್ರಾಯೋಜಕರು ವೇದ ವೆಲ್ನೆಸ್ ಸೆಂಟರ್ ಸಿರಸಿ, 7:50 ಚಿತ್ರಗೀತೆಗಳು, 8:30 ಕರ್ನಾಟಕ ಶಾಸ್ತ್ರೀಯ ಸಂಗೀತ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಳನಿವೇಲು ಮತ್ತು ಸಂಗಡಿಗರಿಂದ ನಾದಸ್ವರ ವಾದನ, 9:00 ಸ್ವಸ್ಥ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ನಿತ್ಯ ಯೋಗ ಪ್ರಾಯೋಜಿತ ಸರಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಪ್ರಾಯೋಜಕರು ಪರಮಹಂಸ ಯೋಗ ಪೀಠ ಧಾರವಾಡ, 9:05 ಗಾಯತ್ರಿ ದೇಶಪಾಂಡೆ ಅವರಿಂದ ಸುಗಮ ಸಂಗೀತ, 9:15 ಅರ್ಪಣ ಭಕ್ತಿಗೀತೆಗಳು, 9:30 ಸಂದೇಶ ಆಧಾರಿತ ನಂದನ ಕನ್ನಡ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳನ್ನು ಪ್ರಸಾರ ಮಾಡುತ್ತೇವೆ, 10:45 ಜನಪದ ಸಂಗೀತ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಮೊದಲಿಗೆ ಬೈಲಹೊಂಗಲ ತಾಲೂಕಿನ ಯರಗೊಪ್ಪದ ಬಸವಣ್ಣಪ್ಪ ತೊಲಗಿ ಹಾಗೂ ಸಂಗಡಿಗರಿಂದ ಭಜನಾ ಪದ, ಆನಂತರ ಅಥಣಿ ತಾಲೂಕಿನ ಸುಟ್ಟಟ್ಟಿಯ ಗುರಪ್ಪ ರೇವಪ್ಪ ಸನದಿ ಹಾಗೂ ಸಂಗಡಿಗರಿಂದ ಡೊಳ್ಳಿನ ಪದ, ಆನಂತರ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ತಾಲೂಕು ಸುಳ್ಳದ ಶ್ರುತಿ ಸಂತೋಷ್ ಪಾಲನ್ಕರ್ ಹಾಗೂ ಸಂಗಡಿಗರಿಂದ ಡೊಳ್ಳಿನ ಕೈಪೆಟ್ಟು, 11:00 ನವರಾಸ್ ಹಿಂದಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, 11:30 ಪಂಡಿತ್ ರುಣು ಮುಜುಮ್ದಾರ್ ಅವರ ಕೊಳಲು ವಾದನ. ಇವಷ್ಟು ನಾಳೆ ಬೆಳಗ್ಗೆ ನಮ್ಮ ನಿಲಯದಿಂದ ಬಿತ್ತರವಾಗುವ ಪ್ರಮುಖ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು. ಆಕಾಶವಾಣಿ ಧಾರವಾಡ, ಸಮಯ 11:07. 392.16 ಮೀಟರ್ಗಳು ಅಥವಾ 765 kHz ತರಂಗಾಂತರಗಳ ಮೇಲೆ ಹಾಗೂ FM 103 MHz ಕಂಪನಾಂಕಗಳಲ್ಲಿ ಇದುವರೆಗೆ ನಮ್ಮ ನಿಲಯದಿಂದ ಬಿತ್ತರವಾಗುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಲಿಸಿದಿರಿ. ನಾಳೆ ಬೆಳಗಿನ ಪ್ರಸಾರ ಕಾರ್ಯ 5:55 ಆರಂಭವಾಗುವುದು.